0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी शा घडलात दुपारचे ठीक 12 वाजले आहे।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग

रसिक श्रोत्यांना माझ्या सुप्रीम नमस्कार. स्वागत आहे या दुपारी रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. रसिक हो, आज सोमवार आहे, मे महिन्याची 11 तारीख, आठवड्याचा पहिला दिवस आहे. आनंदी मनाने या दिवसाची शुभ सुरुवात तुम्ही केली असाल अशी मी आशा करते. तर आज सोमवार म्हणजे शिवशंकराचा वार, तर याच मंगळ वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत हे सुंदर शिवभजन राहुल देशपांडे व साथी कलाकारांच्या सुस्वरात.

या सुंदर शे भजनानंतर रसिक श्रोत्यानो, कार्यक्रमाची दुसरी भेट चला ऐकूया. पवनदीप राजन यांनी आपल्या गोर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील भावपूर्ण गीत, सतरंगी झाला रे रंग मनाचा.

पुनः आनले किनारी तुम्हाला रसिक हो पांघरुण चित्रपटातले हे भापूर्ण गीत आपण ऐकत होता पवनदीप राजन यांच्या गोर आवाजात. तेव्हा या भापूर्ण गाण्यानंतर चला या क्षणी ऐकूया मंगेश पाडगावकर रचित हे पुढील भावगीत, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि हे भावगीत आपल्या गोर आवाजात व्यक्त केले आहेत अरुण दाते यांनी.

मंगेश पाडगांवकरांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर रसिकहो चला या क्षणी ऐकूया उंडगा चित्रपटातून घेतलेले हे गाणं, मन झिमाड झालं जी.

वन वे टिकट या चित्रपट गाण्याने इंतर सादर करीत आहोत. हे पुढील मधुर भावगीत शांताराम नांदगावकरांची ही रचना आहे अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजातली.

स्वर्त रंग कार्यक्रम पर दिखदामी तुम सगलांचे सहर्ष स्वागत करते ऑन रेडियो मॉरिशस तेव्हा रसिकहो श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांचे ही मधुर भावगीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत याक्षिणी आपली आवर या गीतसंग्रहातून घेतलेले हे गाणं हृदयातून साद घालीन मी हे सुंदर प्रेमगीत आपल्या मधुर आवाजात व्यक्त केले आहेत सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल आणि मी तुम्हाला कळवू इच्छिते की हे सुंदर प्रेमगीत सजलेले आहेत विलास जोगलेकरांच्या श्रवणीय संगीताने

मोनालिसा महाराष्ट्राची चालू करीता होत आपला स्वरतरंग कार्यक्रम. यापुढील गाण्याने आणि गीत घेतलेले आहे कायरी रसकला.

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व सहगायकांच्या आवाजातला या गाण्यानंतर चला ऐकूया अभिजीत राणे व शिल्पा पै यांनी गायलेले हे पुढील मधुर गीत.

अशा हे हे द्वंद्वगीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल रसिक हो. तेव्हा स्वरतरण या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे प्रामाणिक एक सत्यकथा चित्रपटातून घेतलेले हे पुढील कोळी गीत सोनाली सुनावणे व सह

स्वर तरंग कार्यक्रमला धमाल स्वरूप देण्यासाठी संगीत प्रेमी श्रोत्यांनो चला ऐकूया ही ठसकीदार लावणी इश्कात होऊया दंग.

मात्र संशय नाही, तर पाहता पाहता सुरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही सैराट या चित्रपट गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा याच कार्यक्रमात आमची पुढची भेट होईपर्यंत आम्हाला इथे अनुमती द्यावी. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मंडळी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2 रसिक मंडळी हो। या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभ आज आम्ही वाजवणार आहोत संत नरहरी सोनार यांच्या सुमधुर आवाजात। त्यांनी रचिलेले हे एक अभंग आहे, ऐकूया भुला हा शंकरा।

रसिक श्रोत्यांनो, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावले आणि अर्या आंबेडकर यांच्या सुमधुर आवाजात अप्रतिम गाणं आहे ऐकूया केवड्याचं पाणी.

रसिकृत्यांनो, पुढच्या साल तुम्ही ट्यून इन करत रहा एम टू वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हो, हळूहळू हिवाळा सुरू होत आहे तेव्हा जवेद आडी आणि वैशाली मादे यांचे सुमधुर आवाज आता ऐकूया. धगान आभार.

रसिकश्रोत्यांनी कार्यक्रमाची सांगता लय भारी मूडमध्ये आम्ही करणार आहोत. गणेश शिंदे आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात गाव सुतना आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद. शुभरात्री आणि नमस्कार.